जाऊचे देहाक मनाक विश्राम दिवचे तसले व्यायाम असते. भारताचे योगशास्त्र सगळे जगत्याक एक वरदान झाला. एक अध्ययना प्रकार 2015 पहिलो आंतरराष्ट्रीय योग दिवस आचरणेक 85 लाख जन हजर झाले. त्यापैकी 35% लोकांनी योगाभ्यास मुखारशिले. हो आंकडो वाढून जागतिक जावन 2025 100 मिलियनाक पावला. आनीक वाढतस अनियमित योगाभ्यास उत्तम आरोग्य आणि शांती समाधान वाढयता. योग भारतांतले सांप्रदायिक शिस्त म्हणून जागतिक जावन आचरण करची तितली मट्टाक प्रचार लाभला. चढ जात असोचे संशोधना पुरावो आणि सामाजिक माध्यम आणि डिजिटल माध्यम मुखांतर वाढिले जागृती सांगत योग भौगोलिक सीमा पार करून विश्वाद्यंत पावला. प्रति देशांतू योग कोर्नो प्राप्त जवचे आरोग्यकर प्रयोजना निमित्त योगाभ्यास करताती. योगाभ्यासांतुले अपार वैविध्य खबर आशिले भारताचे आयुष्य सचिवालयान योग क्षेत्रांतुले तज्ञाले सांगत समालोचन कोर्नो यशस्वी जावन सामान्य योगा प्रोटोकॉल रचन केला. आणि आजी यशस्वी जावन अंगीकार लाभिले पहिले योगा प्रोटोकॉल म्हणच्याक संतोष जाता. प्राय जावचे एक क्रियात्मक जैविक प्रक्रिया असून तंतु परस्पर संबंध आशिले शारीरिक मानसिक सामाजिक बदलाव मेळवून अस. विश्व आरोग्य संस्थे आरोग्यकर वयाक व वृद्धाप्यांतून योगक्षेमाक सक्रिय करचे क्रियात्मक सामर्थ्य वाढवचे आणि निर्वहण करचे प्रक्रिया म्हणलेले व्याख्य दिता. हे व्याख्य वृद्धाप्याचे 4 प्रमुख क्रियाक्षेत्राचे विवरण दिता. प्राय वाढचे विषयांतू वृत्ती बदलाप, प्रायेचे अनुकूल वातावरण तयार करचे, एकीकृत आणि व्यक्तिकेंद्रित काळजी दिवचे आणि दीर्घकाल काळजी मिळचे खात्री करचे. हा दृष्टिकोन योग शारीरिक मुद्रा श्वासनियंत्रण आणि मानसिक संयम संयोजन करचे मानसिक दैहिक अभ्यास आशिलो योग प्राय जलेल्यांक सुरक्षित अनुकूल आणि प्रमाणित हस्तक्षेप म्हणून परिशीलन करता. योगानिमित्त समतोलन चलनशीलता आणि हृदयाचे कार्यक्षमता वाढवचे शक्यता अस. प्रायजत्ताची सामान्य जाऊन येऊचे दुःख्यो आणि प्रायक संबंध पाविलो दीर्घकालाचे परिस्थिती निर्वहण करचे क्षमताय वाढयता म्हणाले पुरावो लाभिलस. मानसिक आणि माहिती आशिले संशोधनेतुल्यान तणाव चिंता आणि आलस्या लक्षण उणी जालेले दिसून येतात. ताची संगत एकाग्रत स्मरणशक्ती आणि काम करच्याक उत्साह येतं. आरोग्याक संबंधित उत्तम जीवनशैली मानसिक शारीरिक आणि सामाजिक क्षेत्रांतू मान्य केलेले अभ्यास सांभाळून दवरल्यात. खुर्शीर बैसून प्रॉप्स वापरून करचे सुधारित आणि सुरक्षित आसन मुद्रा प्राणायाम प्रायजत्ताची अनुकूलकर जावन अस. तसे जावन विंगविंगड क्षेत्रांतू क्रियाशील जावन वांटू घेवच्याक मेळत. आसन आणि प्राणायाम भावनेचे नियंत्रण स्थितीस्थापकत्व आणि मानसिक योगक्षेमाक आधार दिता. विशेष जावन तणाव आणि चलनशीलता अनुभव करचे प्राय जालेल्यांक योगा मुखांतर सभार लाभ मेळत. इतले लाभ असूनही भारत आणि विदेशांतू आरोग्याक संबंध पाविले आरेखेंतू योगाचं स्थानमान उणेस. विश्व आरोग्य संस्थेनं 2021 ते 2030 आरोग्यकर वृद्धाप्य दशक म्हणून मान्य केला. प्राय वाढप शरीरांतू बदलाव हाडचे एक गतिशील जैविक प्रक्रिया. आरोग्यांतूय विंगविंगड नमुनेचो परिणाम करता. थोडे व्यक्तींक वैली पावंडारी काम करचे
आणि सामाजिक